0: आपले सर्व आपले कर्तव्य झाले म्हणजे कर्तव्य झाले
1: चाळीस पचास झाले म्हणजे जे शक्य झाले झाले

0: ಬೋಲಿ ಸ್ವಾಮಿ ರಾಷ್ಟ್ರ ಮೊತ್ತವಾಗ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮಾಡಿ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಖಾನೆಕುಂಡಾ ಖಾಲಿ ಆಮೇಲೆ ಭನ್ನುಭೇಕು ಫಸಲ್ಕು ಹಿಸಾಬ್ಲೆ ಎಷ್ಟ ಖಾನೆಕುಂಡ ಖರ್ಚ ಹೋದೇಶ ಆಮೇಲೆ ಘರ ಚಲಾಯ್ದು ಖಾತೆ ಲೈಕ್
1: ತಿಮಿ ತರ್ಕು ಖಾನೆ ಬಯಸೀ
2: सही भो शीतल जंक फूड में चीनी नून अस्वस्थ चीज विटामिन खनिज फाइबर और प्रोटीन पर्याप्त न होने भाग शरीर आवश्यक पोषण पुग्दन धीरे नून अस्वस्थ चीज फलफूल तरकारी दाल अंडा चूरा मिशा खाजा बना सकता घरक खाजा खाई पानी पड़ी हाल विद्यालय में जंक फूड निरुत्साहित करो खाजा प्रोत्साहन करौं विद्यालय वरीपरी जंक फूड बिक्री होने गतिविधि को निगरानी कर हाम्रो सारा प्रयासले बालबालिकाको स्वास्थ्य सुरक्षित बनाउन सक्छ। इन्टरनेसनल नेपाल र अन्तर्राष्ट्रिय
3: रूपान्तरणका लागि यो हो सामुदायिक सूचना नेटवर्क सिआइएन।
2: तपाईँ सामुदायिक सूचना नेटवर्क